सोई मोहे करना, जय पेखो ताहा तुम बसना, निरपाओ नाम जपो तेरा रसना, तू मेरी नावनिध तू भंडार, रंग रसा तू मने आधार, तू मेरी शोभा तुम संग रचिया, तू मेरी ओढ़ तू है मेरा तकिया, मन तन अंतर तू ही त्याया,